सच्चे सच्चे ब्राह्मण सच्चे तेरे लोग सच्चे अकार सच्चे तेरे कने सर्विचार सच्चा तेरा अमर सच्चा जीवान सच्चा तेरा सच्चा प्रभाव।